हम मूड मुगद किश बुझै नाही, तू आपे देह बुझाई, जो तुद पहावै सोई करसी, अवर ना करना जाई।

लेखै बोलन बोलना, लेखै खाना खाओ, लेखै वाट चलाया, लेखै सुन वे खाओ, लेखै सा लवाई।